0: सच्चे ब्रह्मांड, सच्चे तेरे लो सच्चे आकार, सच्चे तेरे करणाय सर्वविचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे तुदे आखे लख करोड़, सच्चे सब तान सच्चे सब जोर, सच्ची तेरी सिफत सच्ची सलाम, सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच, जो मर जमै सो काचन काच महला पहला।
1: वड्डी वड्याई जा वड्डा नाओ, वड्डी वड्याई जा सच न्याओ, वड्डी वड्याई जा नहीं चल थाओ, वड्डी वड्याई जाने आलाओ, वड्डी वड्याई